ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शेती आणि शेतकरी यांची खरी दिवाळी असते ती शेती शिवारात। आपल्या धनधान्याची रास हीच आपल्या बळीराजाची खरी दिवाळी असते। या दिवाळी सणात खरंच आपल्या बळीराजाच्या शिवारात आपली लक्ष्मी अवतरावी आणि त्याची सर्व दुःख आणि दारिद्र्य तिनं दूर करावं, आपला बळीराजा सुखी करावा। खरं तर ही प्रार्थना बळीराजाच्या वतीनं आपण सर्वांनीच करणं योग्य ठरणार आहे, कारण तो केवळ लक्ष्मीसाठीच कष्ट करतो असे नाही, तर तो कष्ट करतो आपल्या भाकरीसाठी, आपल्या सर्वांना पोटभर अन्न मिळावं म्हणून। म्हणूनच लक्ष्मी माता त्याच्या घरात आणि शेतात खरंच वास करते। दीपावलीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि महत्त्वाच्या विषयावरील माहिती आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, आपण बघतो आहोत बऱ्याच ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी वगैरे झालेली आहे। याच अनुषंगानं एक महत्त्वाच्या तेलबिया पिकाविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत, जे पीक खरंच आपल्या शेतकरी बांधवांना समृद्धी देऊ शकते। याच्यामध्ये आपण बघणार आहोत सूर्यफूल लागवडीचं जे सुधारित आणि शाश्वत तंत्रज्ञान आहे त्याच्या संदर्भामध्ये। मंडळी, सूर्यफूल हे कमी कालावधीत आणि तिन्ही हंगामात येणारं एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे। सूर्यफुलाच्या बियांमध्ये 40 ते 45% तेलाचे प्रमाण आहे। सूर्यफूल तेलामध्ये 69% लिलोनिक आम्ल असून ते रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्ताभिसरण करण्यास मदत करत असते। हवामानाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेणार आहोत। मुळात थंड हवामानातील हे पीक असून बियाण्याची चांगल्या उगवणीसाठी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते। पिकाची वाढ बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असणं खूप गरजेचं आहे। पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात। खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन आपण या पिकाची लागवड करू शकतो। पेरणीची वेळ हा पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे निश्चित करावी, कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही। पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था पावसात सापडणार नाही असे नियोजन शेतकरी बांधवांनी करणं खूप महत्त्वाचं आहे। रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे। रब्बीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात लागवड पूर्ण करणं गरजेचं आहे। आजच्या वेळेनुसार पेरणीच्या काळामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो। 30 सेंटीमीटरपेक्षा कमी खोली असलेल्या पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये। जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो। बीजप्रक्रियेच्या संदर्भात मंडळी बघूयात। मररोग, मुळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी थायरम अथवा कार्बंडेझियम 2 ते 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यास त्याची बीजप्रक्रिया करावी। केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी मॅटॅक्झिल 35 SD 6 ग्रॅम तर मावा आणि इतर रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी एमिडा क्लोरोपीड 70 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं, म्हणजेच त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकतो. त्यानंतर हवेतील मुक्त नत्राच्या स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू अर्थात PSB 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळणं खूप गरजेचं आहे. पेरणी बघूयात. जिरायती पेरणी 2 चाड्यांच्या पाभरीने केल्यास बी आणि खत एकाच वेळी पेरता येऊ शकतं. बागायती पिकाची लागवड सरीवरंब्यावर टोकन पद्धतीने केल्यास अधिकचा फायदा होऊ शकतो. बियाणे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. विरळणी आणि आंतर मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. संकरित सूर्यफूल पिकाची हेक्टरी रोपांची संख्या ही जवळपास 55,000 जास्त ठेवणं महत्त्वाचं आहे. तिफरीने पेरणी करतेवेळी रोपांची संख्या ही कमी अधिक होत असते. अधिक झालेली संख्या कमी करण्यासाठी विरळणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. विरळणीचा परिणाम खताच्या मात्रेवढाच दिसून येतो, म्हणून पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करून एके ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवणं गरजेचं आहे. पहिली खुरपणी केल्यानंतर पहिल्या 15 दिवसात आटोपून घ्यावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी तर दुसरी कोळपणी 40 दिवसांनी करावी. लोह मॅंगनीज आणि मॉलिब्लेडनम कमतरता असलेल्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावीत. फुले उमलण्याच्या वेळी बोरॉक्स 0.2% म्हणजेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे आणि त्यातील तेलाचे प्रमाण वाढते. झिंक सल्फेट 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. सिंचन व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील असं पीक आहे. एकूण पाणी वापराच्या 20% पाणी वाढीसाठी, 55% पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले 25% पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत वापरलं जातं. पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या 4 संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे. फुलकळीत दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात, उत्पादनात त्याच्यामुळे घट येऊ शकते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याकडे एक पाळी देणे इतकं पाणी असेल तर पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पाळ्या इतकं पाणी असेल तर फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवस आणि पीक फुलोऱ्यावर असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 3 पाळ्या देणे इतकं पाणी असेल तर फुलकळी, पीक फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण या पिकास पाणी देऊ शकतो. मंडळी, पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन वापरू नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण कमी पडल्यास दाणे पोकळे राहतात, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. तण नियंत्रणाच्या संदर्भात माहिती करून घेऊयात मंडळी. सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. तण नियंत्रणासाठी 15 दिवसाच्या अंतरानं 2 कोळपणी आणि 1 खुरपणी करून घेणं गरजेचं आहे. रासायनिक तणनाशकाचा वापर करणार असाल तर पेरणीनंतर आणि उगवणपूर्ण वापरायचे तणनाशक पेंडॉमेलेथिन 30% EC 25 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्याच्या पूर्वी त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गरजेनुसार 25 ते 30 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित आपण ठेवू शकतो. सूर्यफुलात बी भरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 8 ते 11 दरम्यान 1 दिवसाआड फुलावरून हात आपण फिरवणं गरजेचं आहे. हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फक्त फुलांवर फवारणी आपण करू शकतो. आणि याच्यानंतर मंडळी आणखी एक महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये मधमाशांच्या पेट्या हेक्टरी 5 या प्रमाणात जर आपण ठेवल्या तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला या सूर्यफूल लागवडीमध्ये होऊ शकतो. या ज्या पेट्या आहेत त्या आपल्या भागामध्ये उपलब्ध असू शकतात आणि यामुळे मधुमक्षिका पालन करणाऱ्यासुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. याच्यासाठी शेतकरी बांधवांनी ह्या ज्या मधपेट्या आहेत तर त्या आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपण सूर्यफूल पिकाची लागवड करणार असाल तर सुधारित जे वाण आहेत ते वाण आपण वापरणं गरजेचं आहे. सरळ वाणामध्ये मॉडर्न SS 2038 ज्याला भाणू या नावानं आपण ओळखतो, LS 8, LS 11 आणि संकरित वाणामध्ये KBSH 44, LSHS 35, LSFH 171 या वाणांची आपण निवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो। तर मंडळी, आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय। तर मंडळी, चालू हंगामामध्ये जर आपण सूर्यफूल पिकाची योग्य व्यवस्थापन करून जर लागवड केली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितपणे या चालू हंगामामध्ये आपणास चांगला फायदा होऊ शकतो।
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

चंदना पंडार सोन्याटा मंदिर।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे 2000 साली प्रदर्शित झालेला संगीत प्रधान चित्रपट धडकन। धडकन या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी, तर या चित्रपटाचे निर्माते होते रतन जैन। धडकन हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाल्यावर त्याला सुरुवातीला तेवढासा प्रतिसाद मिळवता आला नाही, पण त्यानंतर मात्र काही दिवसातच 2000 साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटामध्ये या चित्रपटाची वर्णी लागली होती। प्रेम त्रिकोण हा हिंदी चित्रपट सृष्टीतील यशाचा एक सहज पॅटर्न आहे। याच पॅटर्नचा वापर पुन्हा एकदा दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला। तेव्हा आज आनंद घेऊयात धडकन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

मंडळी, धडकन या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाची जी कथा होती तिचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत. ही कथा आहे अंजली देव आणि राम यांच्यातील प्रेमत्रिकोणाची. देव आणि अंजली यांच्यातील प्रेमाला तिच्या वडिलांकडून विरोध होतो आणि तिचे लग्न राम याच्याबरोबर लावून देण्यात येते. याचा बदला घेण्यासाठी देव धनिक होऊन पुन्हा तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु अंजली शेवटी त्याला नकार देते. अशी सर्वसाधारण कथा या चित्रपटाची होती, परंतु अभिनय आणि संगीत या जोरावर या चित्रपटाने 2000 साली बाजी मारली. तेव्हा आज आनंद घेऊयात धडकन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात धडकनी या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

मित्रांनो, धडकन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले सुनील शेट्टी, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी आणि किरण कुमार। या सर्वच कलाकारांमध्ये अभिनयामध्ये बाजी मारली ती सुनील शेट्टी याने। तो या चित्रपटामध्ये अक्षय कुमारवरही वरचढ ठरला। तसेच या चित्रपटाच्या यशानंतर शिल्पा शेट्टीने खऱ्या अर्थाने आपलं स्थान हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केलं। अभिनेता सुनील शेट्टी याला अभिनयासाठी 2001 साली फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ खलनायकाचा पुरस्कार धडकन या चित्रपटातील या भूमिकेसाठी देण्यात आला। या चित्रपटातील सुनील शेट्टीचे संवाद आजही लोकप्रिय आहेत। या चित्रपटात अक्षय कुमारनं संवेदनशील पतीची साकारलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे। तेव्हा आज आनंद घेऊयात धडकन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

मित्रांनो, धडकन या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. धडकन या चित्रपटाला संगीत दिलं होतं 1990 जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी. तर या चित्रपटातील गीतं गायली होती कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, अभिजित यांनी. तसेच या चित्रपटातील एक विशेष गीत गायलं होतं प्रसिद्ध गायक आणि संगीतकार नुसरत फतेह अली खान यांनी, जे की पुढे प्रचंड लोकप्रिय झालं. या चित्रपटाच्या यशामध्ये संगीत हा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला. या चित्रपटाचं संगीत आजही तितकंच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील दिल ने ये कहा है या गीताच्या गायनासाठी अलका याज्ञिकला 2001 साली सर्वश्रेष्ठ गायिकेचा पुरस्कार देखील देण्यात आला. तेव्हा आज आनंद घेऊयात धडकन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात धडकनी या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती, पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन। मित्रांनो, बॉलिवूड मधील ट्रेंड्स आणि स्टाईल या आपल्याला काही नवीन नाहीये, परंतु या सर्व स्टाईल ट्रेंड मध्ये एक आकर्षक चार्मिंग व्यक्तिमत्व म्हणजे दिग्गज कलाकार फिरोझ खान। फिरोझ खान ट्रेंड सेटर आणि ट्रेंड मेकर, तसेच एक अफलातून दिग्दर्शक, हेच आहेत आजचे आपले बिग स्टार फिरोझ खान।

आपण ऐकताय आरजे प्रगती सोबत बिग स्टार. आजचा आपला बिग स्टार फेरोज खान. फेरोज खान यांचा जन्म 25 सप्टेंबरचा 25 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला होता. वडील अफगाणी, आई इराणी आणि जन्म भारतात झाल्यामुळं तिन्ही संस्कृतीचा स्वभाव त्यांच्यावर होता. आपल्या स्टायलिश अंदाजामुळं त्यांनी बॉलिवूडमध्ये नवीन ओळख निर्माण केली. त्यामुळं ते बॉलिवूडचे काऊ बॉय या नावानं ओळखले जातात.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत. आपल्या अभिनयासोबतच फेरोज खान त्यांच्या मैत्रीसाठी देखील ओळखले जायचे. त्यांची विनोद खन्ना यांच्यासोबत असलेली मैत्री खूपच प्रसिद्ध होती. या दोघांची जोडी म्हणजे हिट चित्रपटाचं समीकरण बनलं होतं. 1980 सालच्या कुर्बानी या चित्रपटानं त्यांना यशू शिखरावर नेऊन पोहोचवलं.

आपण ऐकताय बिग स्टार आरजे प्रगती सोबत. फिरोज खान यांनी निर्मित दिग्दर्शित चित्रपटांचा विचार केला तर ते बिग बजेट असायचे. यामध्ये मोठे स्टार्स, आकर्षक आणि भव्य सेट, सुंदर लोकेशन यांचा समावेश असायचा. त्यामुळे चित्रपट हे भव्य दिव्य असायचे.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत. आजचा आपला बिग स्टार आहे फेरोज खान. फेरोज खान यांच्या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटांचं सदाबहार संगीत. फेरोज खान यांच्या प्रत्येक चित्रपटाचं संगीत सुपर डुपर हिट असायचं. यामागे सुद्धा त्यांची संगीताप्रती असलेली उत्तम जाण हेच आपल्याला दिसून येतं.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार, आणि आजचा आपला बिग स्टार आहे फेरोज खान। मुंबईत नशीब आजमावायला आलेले फेरोज खान यांना 1960 मध्ये दीदी या चित्रपटात पहिली संधी मिळाली। नंतर पुढील 5 वर्ष त्यांना बहुतेक चित्रपटात सहकलाकारांच्या भूमिका मिळाल्या। मात्र 1965 साली आलेला ऊंचे लोक या चित्रपटामुळे त्यांचं नशीब बदललं। अशोक कुमार आणि राजकुमार असतानाही फेरोज खान यांनी आपला ठसा यात उमटवला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार आणि आजचा आपला बिग स्टार आहे फेरोज खान. फेरोज खान यांनी 1972 साली प्रदर्शित झालेल्या अपराध या चित्रपटाद्वारे निर्माता दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण केलं. धर्मात्मा, कुर्बानी, जाबाज, दयावान, यलगार, प्रेमगण आणि जानशीन असे अनेक चित्रपट त्यांनी दिले.

आपण ऐकताय बिग स्टार आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत फिरोज खान. फिरोज खान यांनी 1972 साली प्रदर्शित झालेला अपराध या चित्रपटाद्वारे निर्मिती दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण केलं. धर्मात्मा, कुर्बानी, जाबाज, दयावान, यलगार, प्रेमगन आणि जानशीन असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात फिरोज खान यांनी नवीन गोष्टी सुरू केल्या.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगतीसोबत. फिरोज खान हे काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी स्वतःच्या अटीवर काम करणं पसंत केलं. त्यामुळं अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स त्यांनी नाकारल्या. यामध्ये संगम आणि आम आदमी यातील भूमिका त्यांनी नाकारल्या होत्या. असे व्यक्तिमत्व असलेली उदाहरणं फारच कमी सापडतात.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार आणि आजचा आपला बिग स्टार आहे फेरोज खान। बॉलिवूड मधील या काऊबॉयने सुमारे 60 अधिक चित्रपटांमध्ये काम केले। आपल्या अनोख्या शैलीने आणि दिग्दर्शक कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं। फेरोज खान यांचे चित्रपट केव्हाही काळाच्या पुढचे असायचे, एक कमालीचा आनंद देऊन जायचे। त्यामुळेच प्रेक्षक आणि कलेवर निस्तिम प्रेम करणाऱ्या या ध्येयवेड्या कलाकारास रेडिओ तिरडा कडून सलाम।

तर मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 9970500900 वर. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: सारी तनखा खर्च कर डाली,
2: बची है
3: पूरे आठ आने. धुन सुनाओ ना.
1: अरे नहीं ना.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:15 होता आहेत आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे। तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला। पाऊस काही येत नाहीये, आपण पाहतोय पावसाने सुट्टी मारलेली आहे आणि बळीराजा मात्र त्याची चातकासारखी वाट पाहतोय। अशा या बळीराजासाठी नक्कीच प्रार्थना करूयात आणि पुन्हा एकदा देवाला म्हणेन की बाबा तू एकदाच बळीराजाला आपल्या खुश कर आणि बळीराजाच्या चेहऱ्यावरती हसू आण। कोणाकडे पाऊस पडतोय कोणाकडे नाही हे मला तुम्ही सांगू शकताय व्हॉट्सअप फरमाईश वरती 9970509 या क्रमांकावरती। चला फरमाईशला सुरुवात करूयात, पाहूयात आज कोणाकोणाच्या फरमाईशी या पूर्ण होणार आहेत। तर पहिली फरमाईश आहे शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवणारे आपले श्रोते हिरामन किराणे, सारिका आम्रपाली, सोनाली, आदर्श आर्यन, मंगेश, तसेच माझे मित्र सुरेश भट, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, राजप्पा दुर्गे, अकबर शेख, दत्ता कदम, अमोल कांबळे, शशिकांतदी कांबळे, ओमप्रकाश गीते, कुबेर मस्के, अशोक शिंदे, रफिक इरामदार, राजकुमार माने, सचिन झेंगणे, गजानन कावरके, बाळासाहेब सोलणकर, प्रमिलाताई बारबोले। आम्हा सर्वांना एक गीत ऐकायचं आहे, ते गीत आहे उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या आवाजात। तर मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील हे गीत आहे, हिमेश रेशमे यांचं म्युझिक, समीर यांचं गीत। ऐकवायत आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या सुंदर अशा गीतानी। ऐकवायत हिरामन किराणे सर आणि त्यांच्या फॅमिली आणि मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश।

यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. आपले नियमित श्रोते आहेत सलार पहलगाम कश्मीर येथून पीरजादा मिराजुद्दीन, नजमुद्दीन, कैसरउद्दीन यांना आज एक सुंदरसं गीत ऐकायचं आहे. खूप गोड गीत आहे. हे करतात कुमार सानू अलका यांनी त्यांच्या आवाजातील बप्पीदांचं म्युझिक हम सब चोर हे या चित्रपटातील हे सुंदरसं गीत ऐकूयात. सलार पहलगाम कश्मीर येथून जे श्रोते आहेत पीरजादा मिराजुद्दीन, नजमुद्दीन, कैसरउद्दीन यांची व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूया. तर नमस्कार मॅडम, मी लाईटवाला कुणाल लाकाळ मेडशिंगा गावावरून बोलत आहे. मला आज गीत ऐकायचं आहे मुळशी पॅटर्न या चित्रपटातील अगदी सुंदर गाणं आहे. आणि खरं तर मलाच जास्त चहाची गरज आहे सध्या, मला चहाच प्यावंसं वाटतं. आणि इतकं सुंदर त्यांनी गीत पाठवलंय जे की स्पेशल चहावरती आहे, सुंदर असं गीत. आणि हे गीत त्यांना ऐकायचं आहे अवधूत गुप्ते आणि वैशाली माने यांच्या आवाजात. हे सुंदर असं गीत आहे, ऐकूयात, आनंद घेऊयात. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे. ऐकूयात कुणाल लाकाळ यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चले यार, तुझी फरमाइश पूर्ण करवाया है तो मेरे दोस्त उमेश कुमार मेरे साथ लाइव सुन रहे हैं। आपको 1089 फील्ड वर्कशॉप, 1089 फील्ड वर्कशॉप अरुणाचल प्रदेश से, वह एक गाना सुनना चाहते हैं साजन फिल्म का। क्या आप उनकी फरमाइश पूरी करेंगे? गाना है मेरा दिल भी कितना पागल है, उमेश कुमार रुड़की उत्तराखंड येथून आहेत आपले श्रोते। पहा, उत्तराखंड अरुणाचल प्रदेश येथून आपले जे श्रोते आहेत ते इतरांना देखील रेडिओ तरणाबद्दल सांगतायत, हे प्रेम वाढवतात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर। आणि नक्कीच त्यांची देखील फरमाइश पूर्ण करूयात। 90s मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट सुंदर असं गाणं ऐकूयात उमेश कुमार सर यांची व्हॉट्सअप फरमाइश।

चला सुंदर अशी 90s मधली छान गीत येतात, बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईश आलेल्या आहेत. तर दारफळवाळ्यांनी आज प्लीज फरमाईश पाठवू नका, आज आपण दुसऱ्या फरमाईश घेऊयात. दारफळचे जे श्रोते आहेत त्यांना आपण भेटूयात आता सोमवारी. तर ज्या ज्या श्रोत्यांच्या सोमवारी फरमाईश असतात त्यामुळे दारफळवाले जे लोक आहेत, काल भरपूर दारफळकरांच्या फरमाईशी घेतल्यात, त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका. बऱ्याच श्रोत्यांच्या आणखीन फरमाईश राहिले आहेत. तर पुढची फरमाईश घेऊयात. कोपरगाव येथून श्रोते आहेत सुरेश माळवदे, वर्षा माळवदे. शेवगाव येथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी. आज त्यांना गीत ऐकायचं आहे, सुंदर असं कुमार शानू यांच्या आवाजातील गीत आहे, जे खूप छान गीत आहे, मला देखील ते फार गीत आवडतं. ऐकूयात फिर तेरी कहानी याद आई या चित्रपटातील हे गीत आहे. ऐकूयात माळवदे फॅमिली आणि गोंधळी फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाइश बबन या चित्रपटातील गीतासाठी. तर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे दीपक किनी जे आहेत तालुका पालघर तारापूर येथून. त्यांनी देखील आज पहिल्यांदा फरमाइश पाठवली आहे आणि मी जसं सर्पमित्राबद्दल सांगितलं होतं तर त्यांनी देखील मला एक व्हिडिओ पाठवलाय. ते स्वतःच आहेत की मला कन्फ्युजन आहे मी, पण त्यांनी एक व्हिडिओ पाठवलाय सर्पमित्राचा की तो मित्र सापाला कव्हरअप करून घेऊन जातानाचा. तर थँक्यू सो मच सर, ऐकूयात. आणि थँक्यू सर तुम्ही रेडिओ तरुणासोबत कनेक्ट झालात आणि आज पहिल्यांदा फरमाइशमध्ये देखील इन्वॉल्व्ह झालात. ऐकूयात तालुका पालघर तारापूर येथून दीपक किनी सर यांची बबन या चित्रपटातील व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. तर यानंतरची फरमाईश ऐकूयात रमाकांत भोसले राहणार फलटण सातारा येथून. मी तुमचे कार्यक्रम ॲपद्वारे दिवसभर ऐकतो आणि मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात, पण तुम्ही 3 फरमाईशी पूर्ण केल्या नाहीत, पण आज नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. तुमचा आवाज खूप छान आहे, थँक्यू सो मच सर, आणि फरमाईश तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल सर नक्कीच. मला देखील ती फरमाईश माझ्या आवाजात तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडली असती, पण थोडीशी तब्येत डाऊन आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फरमाईश पाठवाल नक्कीच पूर्ण करण्यात येईल, पण आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करतात. थँक्यू सो मच सर, तुम्ही कनेक्ट झालात आणि आज तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात रमाकांत भोसले राहणार फलटण सातारा येथून. यांना गीत ऐकायचं आहे जब प्यार किसी से होता है, या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. यानंतरची फरमाईश पूर्ण करेल. जामगाव तालुका माढा येथून पावनखिंड या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि पाठवणारा श्रोता जो आहे अगदी छोटूशा श्रोता आहे, दीपवीर चव्हाण, 6 वर्षाचा आहे तो. फोटो पाठवला, क्यूटसा आहे तो. आणि ते म्हणतात की अभ्यास केल्यानंतर मी तुमचा रेडिओ त्यांना ऐकत असतो असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू सो मच दीपवीर. आणि त्याला गीत ऐकायचं आहे महाराजांचं, जे गीत खूप सुंदर आहे आणि एक एनर्जी देणारं गाणं ऐकायचं आहे त्याला. ते नक्कीच या छोटूशाची आपण फरमाईश पूर्ण करूयात. ऐकूयात दीपवीर चव्हाण यांची व्हॉट्सअप फरमाईश.

कांबळे, सासिकला सॉरी शशिकला माळी, रेश्मा ढवारे धावारे सॉरी रेश्मा धावारे, पूजा माळी या सर्वांनाच आज अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, जे गीत सर्वांनाच फार आवडतं, लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत, सुपर डुपर हिट ठरलेलं, 70 रुपये वारलेले सर्वांच्या लक्षात राहतात आणि प्रत्येक डायलॉग मिस्टर माने आणि बायकांचा वेढा उठला असा जो डायलॉग आहे, ओ माय गॉड, इतका छान वाटतो, इतकं हसायला येतं. पावडरचे डबे ते पडणारच. झुरळ बघून लिंबाचं मटण, हे जे डायलॉग्स आहेत त्याच्यातले एकदम सुपर डुपर हिट. आता म्हणजे डोळ्यासमोर ते समोरच खरं तर चित्रपट उभा राहिलाय अशी ही बनवा बनवी. अशोक मामांचं काम खूप मोठं आहे याच्यात, खूप सुंदर, ज्यामध्ये सचिन लेडीज झालेले आहेत आपण पाहतो, लक्षा देखील, लक्षाची वेगळीच भूमिका त्याच्यामध्ये पाहायला भेटते. छान असा चित्रपट, खूप सुंदर असा चित्रपट. चला, आज सर्दीमुळे थोडासा नाकातून आवाज येणार आहे आणि मला गाणं म्हणता तर येणार नाही, कारण की वेगळाच आवाज येईल परत, त्यामुळे नाही म्हणत आहे. तर ऐकूयात ज्योती पेठेताई आणि त्यांच्यासोबत ज्या सर्व त्यांच्या मैत्रिणी आहेत यांची व्हॉट्सअपवर माहिती.

चला तर हे गाणं आणखीन एक आपले श्रोते होते सातारा येथून भाऊसो शिंदे असं त्यांनी पाठवले सरांनी फलटण सातारा येथून त्यांना देखील आज हे गाणं ऐकायचं होतं. तर रोजचा कार्यक्रम मस्त असतो आणि आपल्या आवाजाचं बोलायचं तर महाराष्ट्राची कोकिळा असेच मस्त गाणे गात राहा असं त्यांनी पाठवलं होतं. आयम रिअली सॉरी सर. बरेचसे आपले साताऱ्याचे श्रोते वाढलेले आहेत आता फलटण सातारा येथूनच सर देखील आहेत भाऊसो शिंदे सर तर त्यांना देखील आज हृदय वसंत फुलताना त्यांनी मला खूप दिवस झालं सांगितलं होतं पण माझ्या लक्षात राहिलं नव्हतं. आता सरांनी मला नोटीस करून दाखवलं की मी देखील सांगितलं होतं हे गाणं तर सॉरी सर पण आज नक्कीच तुमची फरमाईश यामध्ये घेतली आणि तुमचं नाव देखील. थँक्यू सो मच. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. कोक स्टुडिओमधील गाणं आलेलं आहे आणि पियुष मिश्रा यांचा आवाज आहे. आरजे प्रगती मॅडम नमस्कार. 6 ऑगस्ट पासून माझी फरमाईश घेतली नाहीये. आजचे गाणे कदाचित आपल्या आउट ऑफ सिलॅबस आहे पण तरी ऐकवा. बाकी श्रोतांनाही गाणं कसं वाटलं ते सांगायला लावा. तर घर असं गाणं आहे पियुष मिश्रा यांचं आणि पियुष मिश्रांची गाणी खरं तर खूप सुंदर आहेत. काहीतरी सांगण्याचा उद्देश त्यांच्या गाण्यामध्ये असतो. अल्बम्स आहेत त्यांचे खूप सुंदर अशी गाणी आहेत. घर देखील असंच त्यांचं गाणं आहे. तर या 4-5 दिवसात पाऊस नक्की येईल प्रगती मॅडम. आशा तशी आम्हा कास्तकाराकडून देवाला प्रार्थना असं त्यांनी म्हणतात. अमित चौधरी तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ येथून नक्कीच सर पूर्ण करते आपली फरमाईश. अमित चौधरी तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात शेखर दादांची. आज म्हणतायत, प्रगतीताई नमस्ते, मी लोंढेवाडी येथून शेखर कदम बोलत आहे. तुम्ही आज माझ्या पसंतीचं गीत लावणं आवश्यक आहे असं मला वाटत आहे, कारण परवा आपण भेटल्यामुळे आज फरमाइश ऐकायचं मन झालं आहे, म्हणूनच हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. संपूर्ण कदम परिवार असेल हे गाणं ऐकण्यासाठी असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच दादा फरमाइश पूर्ण करते. सनम बेवफा, काही बेवफा सनम या चित्रपटातील गीत आहे, तर छान असं गीत आहे, त्यांना ऐकायचं आहे, तर नक्कीच आपण पूर्ण करूयात. सोनू निगम यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि याच्यातली देखील सगळीच गाणी लोकप्रिय ठरलेली आहेत. ऐकूयात आणि आनंद घेऊयात शेखर दादांच्या व्हॉट्सअप फरमाइशीचा आणि कदम परिवाराचा देखील.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. छोटूशीचा आपला बर्थडे आहे, जिला मी भेटली आहे परवा दारफळमध्ये, आणि तिचा आज बर्थडे आहे. तर सरांनी छान मेसेज पाठवला आहे तिच्याबद्दल, आणि तिचं गाणं देखील आपण घेणार आहोत. तर आता पहा इतके मेसेज असं आले, सरांचा मेसेज सापडत नाही. तर आम्ही जेव्हा दारफळमध्ये गेलो होतो तेव्हा पेपरचं उद्घाटन केलं होतं आम्ही दैनिक एकमतचं आय थिंक, आणि तिथे एक छोटूशी आली होती सृष्टी, ती अशी उभारली होती मध्ये. आणि आज तिच्या पप्पांनीच आय थिंक सो हे गीत पाठवलं. ते म्हणतात, सृष्टी माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. तिच्या पाऊल खुणा आपलं घर नेहमी आनंदाने भरवून जावे याच प्रार्थनेसह हे खास गीत आहे. आणि तिच्यासाठी एक गीत सर आहेत चैतन्य घुमरे दारफळकर. तर थँक्यू सो मच सर. आणि तिच्यासाठी सरांनी मेसेज पाठवला आहे की घरचे अंगण ज्याच्यामुळे हसते ती माझी लाडकी लेक आहे, जिच्या रूपानं घरात लक्ष्मी नांदते ती माझी सोन्यासारखी लेक आहे. तुझ्या येण्याने आयुष्याचा अर्थ मिळाला, प्रत्येक दिवस जणू एक सण झाला. तुझ्या सुखातच आमचे सुख समावले, तुझ्या हसण्याने आमचे जग उजळले. पंख लावून तू नभात उडावे, तुझे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरावे. कधीही न सुटो तुझा हा आनंदी प्रवास, हाच आहे आमच्या मनापासून ध्यास. वाढदिवसाच्या या गोड क्षणी एकच मागणी देवाच्या चरणी, आरोग्य यश आणि दीर्घायुष्य लाभो तुला. आनंद नेहमी मिळो माझ्या गोड मुलीला, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच सर थँक्यू सो मच. आणि सृष्टीला रेडिओ त्रेणाकडून देखील खूप शुभेच्छा. आणि खास तिच्यासाठी एक गीत घेऊयात, ऐकूयात सृष्टीसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुन्हा एकदा सृष्टीला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि आज आहे अभिनेते चिरंजीवी यांचा बर्थडे. आपल्या लक्षात राहतं त्यांच्या खरं तर त्यांच्या साईडचे जास्त चित्रपट आहेत, पण त्यांनी हिंदीमध्ये देखील तेवढं बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. गुंडाराज हा सर्वांच्या लक्षात राहिलेला चित्रपट आहे त्यांचा. द जेंटलमॅन असं त्यांना म्हटलं जातं. आणि रूप सुहाना लगता आहे, तोता मैं तो तेता मैं तो तेरी हो गई, हा देखील गुंडाराज या चित्रपटातील हे गाणं आहे त्यांचं जे खूप लोकप्रिय आहे. अभिजित साधना यांनी हे गीत गायलेलं आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहे जे सांगतात की आज कोणाचा बर्थडे आहे. असे आपले अमित नारायण लोंढे सर वारणानगर कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज त्यांना गुंडाराज या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तर चिरंजीवी यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूयात त्यांच्यासाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश ऐकूयात. पावसावरती गीत आलेलं आहे. आपले श्रोते आहेत ते म्हणजे नियमित श्रोते आहेत, त्यामध्ये मोहन मिरजे वारेवाडी तालुका तुळजापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, महेश घोडके तायप्पा लोके, उमेश शिनगारे सोमनाथ शिनगारे, तर आज त्यांना देखील पावसावरती गीत ऐकायचं आहे. तसंच आपले नियमित दुसरे देखील श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. शिवाजी रेडेदादा, बंडू देशमुख, दादा काळे, तानाजी देशमुख, विशाल देशमुख, करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून, तर त्यांना देखील आज पावसावरचं एक गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात. अजय अतुल यांनी म्युझिक दिलेलं हे सुंदर असं गीत आहे, याचा आनंद घेऊयात.

तर हेच गीत आणखी एका श्रोत्यांना ऐकायचं आहे. रंगरंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती एस एस एस शिरोळकर परिवार रांगोळी कोल्हापूर महाराष्ट्र. सर म्हणतात आपण शेखरदादा कदम दादांना भेटून आलात म्हणून त्यांची फरमाईश पूर्ण केलीत आणि आम्हाला देखील आज मग आमच्या मनात देखील मनीषा सुद्धा मनात कुजबुजली लागली आहे. आम्हाला प्रगतीजी भेटला नाहीत म्हणून आम्हालाही एक गीत ऐकावंसं वाटतंय असं त्यांनी सांगितलंय. आईने के स तुकडे नाही करणार असं त्यांनी पाठवलंय. तर ऐकूया तर एस एस एस शिरोळकर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छानाच्या गाण्यानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. नमस्कार दीदी, मी रवींद्र बोरकर, मुकाम पोस्ट वॅड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून. मला बजरंगाची कमाल मराठी चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, हमाल दे धमाल. शनिवार असल्यामुळे आमच्या गावच्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्वजण गेलेलो आहोत. माझे मित्र संतोष कावरखे, गजानन कावरखे, राजू पवार यांना सुद्धा गाणं ऐकायचं आहे असं ते म्हणतात. आज 15 दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतीतील पिके हे दुःखद आहे, शेती पिकत नाही आहेत आणि आम्ही हळदीला ठिबक टाकत आहोत. काम करता करता लाईव्ह रेडिओ त्यांना ऐकत आहोत. फरमाईश पूर्ण करावी तर नक्की सर. ठिबक लावले सरांनी फोटो देखील पाठवला आहे. आपण शेतकऱ्यासाठी प्रे करतोय खरं तर की पाऊस पडू दे म्हणून. तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा, हमाल ते धमाल. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं हे सुंदर असं गाणं आहे, ऐकूयात, आनंद घेऊयात.

0: कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, आटा पिठा कशासाठी, मी तर बरं पोटासाठी।
1: अरे बजरंगाची कमाल, हमाल दे धमाल, हमाल दे धमाल, हमाल धमाल, हमाल धमाल।

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. बऱ्याच दिवसानंतर ऋषी सरांची फरमाईश आली आहे, तर काय म्हणतात पाहूयात आज काय म्हणतात. इतक्या दिवसानंतर त्यांना आठवण आली हेच मोठं आहे. आणि डॉक्टर सर पण आजकाल दिसत नाहीत लाईव्हमध्ये, त्यांना खूप काम आलंय का, व्हायरल सगळीकडे चालू आहे, मग पेशंट जास्त आले का सरांना विचारा. तर सरसुद्धा आता मला ओरडतील की मॅडम तुम्ही सारखंच आजारी कसं पडता. डॉक्टर बाळासाहेब बरोबर सर देखील खूप काळजीने मला गोळ्या देतात सांगतात. तर प्रगतीताई नमस्कार, मी ऋषी वरपे संगमने रोरून बोलतोय. ताई आजची फरमाईश थोडी खास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजल्या चित्रपट नटरंग या चित्रपटातील आणि त्यातलं अंगावर रोमांच उभं करणारं गाणं म्हणजे नटरंग उभा. 2010 साली आलेल्या नटरंग चित्रपटासाठी अजय अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर गीतकार आहेत गुरु ठाकूर. हे गाणं अजय अतुल आणि कोरस यांनी सादर केलेलं आहे. ढोलकीचा ठेका, घुंगऱ्यांचा नाद आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा दमदार बाज हे गाणं लागलं की जणू नटरंगाचा संपूर्ण रंगमंच डोळ्यासमोर उभा राहतो. कलाकारांची कलेप्रती असलेली निष्ठा आणि काहीतरी मोठं साकारण्याची धडपड या गाण्यातून जाणवते. म्हणूनच आजची फरमाईश आहे नटरंग उभा. हे गाणं आपल्या सर्व श्रोत्यांसाठी आणि माझ्यासोबत ऐकणाऱ्या माझ्या मित्रपरिवारासाठी नक्की वाजवा ताई. खरं सांगायचं तर आज दोन छोटे श्रोते आज माझ्या शेजारी बसून रेडिओ तेरणाचा आनंद घेत आहेत. ओम नवले आणि वेदांत मुटकुळे खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. आमचं नाव पण रेडिओवर ऐकायला भेटेल नक्कीच. त्यांचं देखील नाव घेऊयात, ओम आणि वेदांत. धन्यवाद ताई आणि आपल्या रेडिओ तेरणा परिवाराला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. नक्कीच ऐकूयात नटरंग उभा. खूप सुंदर असं गीत आहे. एक छान चित्रपट होता, वेगळ्या धाटणीचा चित्रपट हा देखील होता. काहीतरी व्यथा या चित्रपटातून सांगण्यात आली होती. तर असा सुंदर गीतासाठी तुम्ही आज फरमाईश पाठवे नक्कीच पूर्ण करते. ऐकूयात ऋषी सर आणि ओम आणि वेदांत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात दुपारचे 2:50 यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळंब सैराट या चित्रपटातील गीत सरांनी पाठवलं आहे. जगदंबा पोल्ट्री सर्व्हिसेस महादेव डोईफुडे यांचं पण नाव घ्या असं सरांनी सांगितलं. तर नक्कीच श्रेया घोषाल यांच्या आवाजातील सैराट या चित्रपटातील सुपर डुपर हिट ठरलेलं हे गाणं आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात. शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळंब आणि जगदंबा पोल्ट्री सर्व्हिस महादेव डोईफुडे यांच्या व्हॉट्सअप फरमाईशीचा

चला सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपट सैराट या चित्रपटातील हे गीत. तर पुढची फरमाईश आहे, हे देखील गीत सर्वांनाच खूप आवडतं आणि पावसाळ्यात तर हे गीत आवर्जून ऐकलं जातं. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आवाज, चित्रपट आया सावन झुमके. शेगाव बुलढाणा महाराष्ट्र येथून संतोष काळे सर, तेजस काळे, लोकेश काळे आणि त्यांनी पाठवली आहे फरमाईश श्री संत गजानन महाराज नगरी शेगाव येथून. तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

व्हाट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेस. तर थँक यू सो मच डॉक्टर सर, तुम्ही मेसेज काढला पाठवलात, चांगलं वाटलं. म्हणजे हाय हाय लोक करत चला, जर तुम्ही लाईव्ह ऐकत असाल तर चांगलं वाटतं की आपले श्रोते बरेचसे लाईव्ह असतात. त्याचं पण दादा तुमचा मेसेज खाली गेलाय, प्लीज मला मेसेज कराल का, कारण की वरती आणखी इतक्या फरमाइश आल्यात आज पण की पूर्ण करता येत नाही आहेत तरी देखील. आत्ता तुम्ही म्हणजे हा मी आजारी पडल्याचं समजलं, तेच म्हटलं. तुम्ही आणखीन परत म्हणालच की प्रगती मॅडम तुम्ही परत आजारी कसं काय पडलात, तर झालं आता थोडंसं व्हायरल आहे तर होणार. तो फोटो तुम्ही तसा पाडला, मला टेन्शन आलं काय झालं म्हणून, जरा पेशंट वाढलेत तुमच्याकडे जसं मी म्हटलं. मी तरी ऋषी सरांना म्हटलंच होतं की बहुतेक सरांकडे पेशंट वाढलेत की काय, त्याच्यामुळे सर थोडे बिझी झालेत. तर थँक्यू तुम्ही मेसेज केलात. ऋषी सर तुमचा देखील आभार, तुम्ही सरांपर्यंत मेसेज पाठवलात. तर ताई आपल्या रेडिओचं तेरणाचं रिपोर्टिंग महाराष्ट्रातील सर्व ग्रुप पाठवले जाते, महाराष्ट्र राज्याबाहेरच्या ग्रुपला पाठवलं जातं असं सरांनी सांगितलंय, संतोष सरांनी. तर थँक्यू सो मच सर. तरी म्हटलं आणखीन कोणाच्या फरमाईश राहिल्यात, बरं आहे असं माहिती, आणखीन बरं आहे श्रोत्यांच्या फरमाईशी. मला टेन्शन येतं एवढं मेसेजेस पाहून. पण राजापत दादा शेवटची फरमाईश देते, प्लीज व्हॉट्सअप करा मला. बराच दिवस झाला राजापत दादांची देखील फरमाईश नाही आली आहे, पण भांज्याचा बर्थडे आता तो सेलिब्रेट तर करणारच. तर माझं नाव शिवंदा सोपान मोरे, माझी मुलगी श्रेया आणि माझा मुलगा श्रेयांश, आम्हाला एक गाणं ऐकायचं आहे. शिल्पा शेट्टी आणि चिची म्हणजेच गोविंदा यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे. अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. 90s मध्ये हे देखील गाणं फार गाजलेलं आहे. छोटे सरकार या चित्रपटातील गीत आहे. तर शिवनंदताई थँक्यू सो मच, बऱ्याच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश नाही घेण्यात आली आहे. तर ऐकवात आणि त्यांचा फोटो दोघांचाही पाठवलाय. ताई थँक्यू सो मच, खूप गोड मुलं आहेत आपली. थँक्यू सो मच. ऐकवात शिवनंदताई सोपान मोरे त्यांची व्हॉट्सअप फरमाईश औंढा नागनाथ हिंगोली येथून.

0: नमस्कार रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचा माझा नमस्कार अतिशय सुंदर असा आणि रेडिओ तेरणाच्या गो टीमला नमस्कार। आज गानायकाचे माझ्या पुतण्याचं बर्थडे सागर दुर्गे जीवो साहेब आणि श्रीहेश करके यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर असं गाणं ऐकायचं आहे।
1: तेरे मेरी गल्ला लोगी मसे बोर करना कभी तो मुझे नजर से दूर गीत चलिए तू गीत चलिए तू गीत चलिए काट कैसे राता जिया नहीं जाता सुन बावरे करा तो लुंदिया लुंदिया रे कटे तेरे सुंदिया सुंदिया रे आते है सुंदर से गाना नाव माझ्या भैयासाठी काळजी घ्या तुमची आणि अख्ख्या टीमची काळजी घ्या अत्या तुमची काळजी घ्या आणि आईस्क्रीम कम खावा ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा।
0: हे सुंदर असं गाणं लावा।
1: सर्वांना माझा नमस्कार आणि धन्यवाद।

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे. आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, पण वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणण्याची. पण एक फरमाईश जाता जाता आणखीन एक घेणार आहे. तर यानंतरची फरमाईश जी आहे ते श्रोते आहेत बालाजी अतकरे, काकडे प्लॉट शाहूनगर धाराशिव येथून, आणि त्यांची पत्नी देखील त्यांच्यासोबत आहे धनश्री. खरं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, काही अनपेक्षित असतात आणि काही अपेक्षा नसताना देखील होत असतात. तर अशा प्रसंगात सर सध्या दुःखी आहेत. त्यांचा भाचा आहे, त्यांचं मासिक आहे असं म्हणतात. मी खूप दुःखात आहे आणि त्याची आठवण त्यांना येते. अभिजित लोमते कावलेवाडी तेर त्यांचे भाचे आहेत आणि त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी त्यांनी प्रार्थना केली आहे. आणि खरं तर आपल्यासाठी खूप वेगळी गोष्ट असते आपल्या जीवनात जी आपली लोकप्रिय लोक असतात किंवा आपल्या आवडतीची किंवा जवळची जी कनेक्टेड लोक असतात किंवा आपल्या घरातलीच अशी माणसं असतात जी आपल्या हवी हवीशी वाटतात पण ती आपल्याला कधीकधी भेटत नाहीत आणि त्यांच्यापासून आपण ती आपल्यापासून खूप दूर जातात. तर असाच हा प्रसंग त्यांच्या देखील घरात झाला आहे. तर ही खरं तर खूप दुःखाची गोष्ट आहे सर, पण नक्कीच अशा गोष्टींमधून प्रत्येकाला जावं लागतं. तर अशीच ही गोष्ट झाली आहे. तर रेडिओ त्रेणाकडून देखील त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्यासाठी एक गीत त्यांनी नटरंग या चित्रपटातील सुचवलं आहे.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश 3:20 होत आहेत. जाता जाता टाटा बाय बाय म्हणते, कारण की आणखीन माहिती खूप श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्यात. पण आय एम रिअली सॉरी. आपण भेटूयात आता सोमवारी आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. यानंतरची फरमाईश आहे बाळासाहेब विठ्ठल सोलणकर सर पांडेगाव कर्नाटका येथून आपल्याला संदेश पाठवत आहे. रेडिओ तेरणाचे कार्यक्रम आम्ही नियमित ऐकतो. कार्यक्रम खूपच उत्कृष्ट बहादार असतात, मनोरंजक असतात. सध्याही रेडिओ तेरणा ऐकत आहे. सध्या आम्ही राष्ट्रीय श्रोता संमेलन छत्तीसगड भिलाई येथून वापस येत आहोत. सध्या ट्रेन सफर जारी आहे तर बऱ्याच दिवसातून रेडिओ तेरणाची फरमाईश पाठवत आहे. माझ्यासोबत आहेत हिंदी तरंगचे आरजे अल्ताफ हुजरे सर, हणमंत शिंदे, शिबीर बनहट्टी व रेडिओ तेरणाचे मित्र. आज मला आम्हाला गीत ऐकायचं आहे. रेडिओ तेरणावरती तुम्ही ट्रेनमध्ये सफर करता तर मलाच एक गीत आवडतं आणि ते गीत तुम्हाला द्यावंसं वाटतंय. तर द बर्निंग ट्रेन या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे आणि याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते. भेटूयात परवा. आणि ज्या श्रोतांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत तर प्लीज नाराज होऊ नका. आपण भेटूयात परवा दिवशी. आणि ज्या श्रोतांच्या आज फरमाईशी पूर्ण झाल्यात अशा श्रोत्यांनी आता 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे. चला ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. भेटूयात सोमवारी.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी आपलं शिक्षण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केलेलं असतं आणि जीवनाच्या सध्या ते एका अशा टप्प्यावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास आणि त्यांनी गाठलेली ध्येयाची उंची हे पाहूनच आपल्याला प्रेरणा मिळते। त्यांचा जो हा यशाचा जीवनाचा प्रवास आहे त्याच्यातून आपल्याला खूप सारे असे मार्गदर्शक तत्व मिळतात ज्या माध्यमातून आपण आपलाही जीवन प्रवास पुढे घेऊन जातो किंवा आपल्याला आपल्या स्वतःचं यश अर्जित करण्यासाठी याचा फायदा होतो। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री दीपक जैन यांना। ते मूळतः राहणारे बरोट जे की दिल्लीच्या जवळ आहे त्या ठिकाणचे आहेत आणि त्यांनी 1996 साली प्रोडक्शन या ब्रँचमधून त्यांचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सध्या ते दिल्लीमध्ये स्वतःची APS हायड्रो प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी चालवतात आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा यशाचा प्रवास आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास।
2: थँक्यू
1: दीपक जी। जैसे मैंने अभी एक छोटा सा आपका इंट्रोडक्शन करवा के दिया कि आप यहाँ पे 1996 के पास आउट है स्टूडेंट
2: जी जी
1: और अभी दिल्ली में आपकी खुद की कंपनी भी चला रहे हो
2: जी जी।
1: तो हमारे सबके लिए सही तो दिल्ली देखा जाए तो राजधानी का प्लेस है और बहुत बड़ा आकर्षण भी है कि दिल्ली में लोग दिलवाले रहते हैं और वहाँ पे बहुत सारे अपॉर्चुनिटीज है जहाँ पे कि हम अपना जीवन बहुत आगे लेके जा सकते। लेकिन सबसे पहले तो मैं

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: This is the tribute to Talaiwa,

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: Oh, son!

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।